best. Do your thing, honey. Gadi mihar mi uni fas kadi bar amir thinga afno dheke me ghats tive fe mummy gadi ga kuria mi dani thi time request me show show ga maulumat kole genis tini thai ya gule go tum thai gas tumi gule ni solas te ga tiri ho ga har ta kan uni satar bana karuna tari go tum balai ro mi croatia ge si fan be nun kuri etche den emi hu fanese si vilat ge ras ke fan du isad bane ngi tirbu madieru mi karugan foti kandeng asafa huritam fenigen fanese se mi huna mi luk wara kam gos ke emi hu mi kopi kuri den emi furata ma thai ya mi kiani kravat a mi aduge a mi thai ya bure fula kon adiles nuata fashu i fotin hada funa rumale khaleche mikravattaki de navaramana karuna hamyan ayru mikravat tan haniwe thaiya badalwa mungoswawa kam fahaga kureve den mi thai emme furatama navaramana karunu gami beenun kuram feshiru gami musandin alaitse ka vefoti fagiru nuata buramasake kura mi hu alaitse ka nuve mi thai yaki mi mati fantige mi hun kan angaden mugi gotununi ilmi mi hekkan angaden mugi gotun mi fada thai beenun kon uluni den mi ado alugun me mi beenun kura ठाई उफे दिन आवाज़ देगा सर्विस बना हरो जैसे लेंग्स लेंग्स्टोफ क्या मी है मी आज तो कुर्गत कमी बदला ली ठाई या मेरे के सवाल दाना मेरे के सवाल कि एमे फुरतामा ठाई बैनुं कुरम फिशी कोंगा मैं गए ये मी सवाल के जवाब दिनुं गए फुरसत आफस करी तेरी हाँ हमें ये भाई सवाल के जवाब रंगल कुरा फरात होगे मेरे कमी नगा कुरत लों कुरिया दानी मी मोगे मैं फाहुदुआ हूँ मी उन्ना टी टाइम रिक्वेस्ट मी शोगा मी शोगा देंगे कस आमी हिमनाल देनी ही गेम रीति लवाई